0: नमस्कारे प्राचीनादेति दक्षिणाभिमुख आत्मनोग्रे गर्भवटम् उदन्मुखम् संस्थाप्य अत्रिगोत्रस्याम् वेङ्कटेशप्रेत नमश्राद्धे अजन्ते क्षण उपतिष्ठतु अत्रिगोत्रस्य वेङ्कटेशप्रेत नमश्राद्धे इदन्ते पाद्यमुपतिष्ठतु अत्रिगोत्रस्य वेङ्कटेशप्रेत नमश्राद्धे आसन उपतिष्ठतु तिरान् प्रक्षिप्य अत्रिगोत्रस्य वेङ्कटेशप्रेत नमश्राद्धे
1: ಎಷ್ಟು ಸಾರಿ ಅರೆ ಬರ್ತದೆ ಇಷ್ಟ ಕೊಡ್ಕೊಡು ಕುದುರೆ ಆಯ್ತಾ